गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाइयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवाह, साचा साहेब साच ना।

0: ताली ताक धुमी ताक ताली ताक जमी ताक झालं आमचं ताक धुगी ताक ताजी घेणं ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम तारी ता झग तारी ता झन झाले गोगू दारी दाखवून तारी गेटे ताली झम तारी ता झग तारी ता झन झाले गोगू दारी दाखवून तारी गेटे झम तारी झग तारी ताक नाक ताक ताज झिंड ताज झुमी ताज झिंड ताज झम तारी झग तारी झाले झाले गोगू ताज झिंड ताज झुमी ताज झिंड ताक ताक धंग धुम कळ धग धुम ताक धग धुम
1: पाखा नारंगी की पाका पाता चिमटा रंगी चालान जैसे मस्त शराबी हालत रंग बिर